0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याला ते दुपारचे ठीक एक वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग,

रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी AM2 रेडिओ मॉरिशसवरून आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रम. तेव्हा रसिक हो, आज शनिवार आहे. कुणाच्या घरी लग्नाची लगबग, कुणाच्या घरच्या कामात व्यस्त, तर कुणाच्या घरी पूजा पाठाची तयारी, तर कुणी निवांतपणे शनिवारची सुट्टी एन्जॉय करीत असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही काहीही करीत असाल तरी तुमच्या या कामाच्या साथीला आमची सुरेल गाणी आहेतच. तर प्रस्तावेने विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम रोजा या मधुर चित्रपट गाण्याने.

रसिक श्रोत्यानो, आजचं वातावरण थोडं गुदमरलेले हवेत ही जरा आळस दाटलेला, पण काळजी कशाला, आपल्या सोबतीला आहेत सुरेल गाणी. तर चला या निवांत शनिवारची सुरुवात सुरांच्या साथीने करूया आणि वातावरणातील सारा आळस संगीताच्या लयीत दूर सरूया. बहरला हा मधुमास नवा, चला ऐकूया अजय गोगावले, श्रेया घोषाळ यांच्या सुमधुर आवाजातला महाराष्ट्र शाहीर चित्रपटातून घेतलेले हे भाव मधुर गीत.

रसिक हो, आमच्या सर्व प्रिय श्रोत्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही कुठेही असाल, काहीही करीत असाल, आमच्या सुरांची ही मैफिल तुमच्यासोबतच आहे की हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग. चला ऐकूया सुप्रसिद्ध गायिका आंबेकर यांच्या आवाजातलं ती सध्या काय करते चित्रपटातून घेतलेले हे मधुर गाणं.

0: श्रोते रसिक हो, आज कोणाच्या घरी लग्नात ची तयारी असेल, पूजा असेल, पाहुण्यांची ये जा असेल किंवा रोजची कामाची धावपळ असेल, प्रत्येक कामाला जर सुरांची साथ लाभली तर थकवाही थोडा कमी जाणवतो. असेच एक सुंदर लग्न गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. कन्या कुमारी, सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व साथी कळकरांच्या आवाजात.
1: बघता बघता बोटात घातली भली मोठी रिंग, आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स. मेकअप नीट झालाय ना? कोण दिसतोय भारी? नवरी होणार मी आता.

अप्रतिम लग्न गीत आणि सुंदर गीत रचना रसिको हो स्वरतरण या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे सोनाली सोनावणी आणि फिरोज मनियर यांनी आपला आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत गर्लफ्रेंड होशील का. तर चला या पुढील गीताचा आनंद.

0: हाय, ऐक ना.
1: बोल ना.
0: मी बॉयफ्रेंड, तू गर्लफ्रेंड होशील का?
1: काय
0: असं तुझ्या मैत्रिणीला सांगायचंय, मी तिच्यावर खूप प्रेम करतो गं.

एमबीसीच्या घड्याला ते दुपारचे दीड वाजले आहे. ते श्रुती रसिक हो चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम या पुढील अप्रतिम लग्न गाण्याने.

आज शनिवार आहे म्हणजे सुट्टीचा दिवस. तेव्हा तुमच्या आनंदात भर घालवण्यासाठी चला ऐकूया जत्रा चित्रपटातून घेतलेले हे लोकप्रिय गीत कोमरी पळायला लागली आनंद शिंदे व वैशाली सामंत यांच्या सुरू.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, मी तुम्हाला कळवू इच्छिते की आपण ऐकत आहात स्वरतरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं. आजच्या या सुरेल मैफिलीत आपली साथ लाभली रसिक श्रोत्यांनो, यासाठी मनापासून धन्यवाद. शनिवारच्या या निवांत दिवसाला सुरांची सुंदर साथ देत आता आपण निरोप घेतो. उद्याचा रविवार तुमच्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि हर्षाचा जावो हीच मनापासून शुभेच्छा. या शुभेच्छेबरोबरच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक मणीहू नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करत आहात ऑन योन AM2. रसिक मणीहू या कार्यक्रमाच्या आरंभी तसेच पूर्ण कार्यक्रम विठ्ठलमय असणार आहे, कारण आज एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. प्रियंका बर्वे आणि राहुल राहड

रसिक मनी हो नमस्कार एम टू वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑनलाईन एम टू मंडी हो. या कार्यक्रमाच्या आरंभी आणि पूर्ण कार्यक्रम विठ्ठलमयी असणार आहे कारण आज एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. प्रियंका बर्वे आणि राहुल देशपांडे यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया विठाई.

रसिकमनुया भक्तिमय कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी पुष्पक विमान या मूवीमधलं गाणं मी वाजवणार आहोत, आनंदाचे दोही. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.